हो कहूँ
भी हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज्य हो, राज

सचे तेरे खंड सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर्व विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुकुम सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तू दाखिल करोड़ सचे सप्तान सचे सब जो सची तेरी सिर्फ सच्ची साला सची तेरी कुदरत सते पातशाह नानक सच ते सच जो मर जमे सो पाचन तक महला पहला।